अठ सैठ तीर्थ जे नावै उतरै नाहीं मैं, जिन पटिंदल बाहर गुदरते पले संसार।